सुशांति क्षमा दान ज्ञान अर्द्रचित्ते, सुशांति क्षमा दान ज्ञान अर्द्रचित्ते, रिपुश्चे दुदग्रो वलंकस्य हेतो, रिपुश्चे दुदग्रो बलंकस्य हेतो, त्वया संचितं तद्धनं कस्य हेतो, सखे हर्निशं धावनं कस्य हेतो, प्रचंडे दुराचार शीले कुपुत्रे, प्रचंडे दुराचार शीले कुपुत्रे, बसत्यन्तिके चेत् बसत्यन्तिके चेत् विशङ्कस्य हेतो, त्वया संचितं तद्धनं कस्य हेतो, सखे हर्निशं धावनं कस्य हेतो, भयं क्रोधमालस्य मुन्मत्तचित्तं, भयं क्रोधमालस्य मुन्मत्तचित्तं, अधर्मे रुचिश्चेत् अधर्मे रुचिश्चेत् श्रुतं कस्य हेतो, अधर्मे रुचिश्चेत् श्रुतं कस्य हेतो, त्वया संचितं तद्धनं कस्य हेतो, सखे हर्निशं धावनं कस्य हेतो, असत्यं वचः संगतिः दुर्जनेन, असत्यं वचः संगतिर्दुर्जनेन, कुमार्गे गतिबन्धनं कस्य हेतो, कुमार्गे गतिबन्धनं कस्य हेतो, त्वया संचितं तद्धनं कस्य हेतो, सखे हर्निशं धावनं कस्य हेतो, विनम्रे सदाचार शीले सुपुत्रे, विनम्रे सदाचार शीले सुपुत्रे,